0: ಆಕಾಶವಾಣಿ ಸಮಯಾಗಲಿದೆ 8 ಗಂಟೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಹಿಂದಿ ಹಾಗೂ ಇಂಗ್ಲಿಷ್ನಲ್ಲಿ ವಾರ್ತಾ ಸಂಚಿಕೆ ದೆಹಲಿ ಕೇಂದ್ರದಿಂದ.
1: Holy dispenser of all powerful good justice. In Hindi it is anuvad. Parmeshwar ke naam par jo atyant dayalu, kshamashil aur krupalu hai. Auramazda ke naam ki stuti ho jo anadi kal se vidman hai. Vidman hai aur anant kal tak vidman rahenge. Unka ek naam hai Parmeshwar, dayalu atma jo sabhi adhyatmik ko sabse adhik adhyamik hai. उनका एक नाम है औरामजदा स्वर्गना प्रभु. वह प्रभु है मान शक्तिशाली बुद्धिमान सृष्टिकर्ता पालनहार रक्षक समर्थक धर्मी क्षमाशील सर्वशक्तिमान और न्याय के पवित्र दाता. आमीन.